0: ഇപ്പോൾ ബാക്ക് ഔട്ട്.
1: Special partner, Brookbond Red Label. Associate sponsor, Reliance Digital, Personalizing Technology, Amazon Prime Video, and the New India Assurance Company Limited.
2: Khushnuma sadaon mein, aapki duaon mein.
3: Jazba, jab hua shamil, tab hua hame haasil. सुर संगीत सदा और सांस
2: यही तो है
4: फजा 97.1 FM।